आहे कर साधु अंजलि पुन वड्डा हे कर दंडावत पुन वड्डा हे रहाओ साकत हर रस साध न जानिया तन अंतर हम मैं कंडा हे ज्यों ज्यों चल है चुभै दुख पावहे जमकाल सहे सिर डंडा हे हर

नमो सर्वमाने समस्ति निधाने नमस्तवं नरनाथे नमस्तवं परमाथे नमस्तवं अगंजे नमस्तवं पंजे नमस्तवं अकाले नमो सर्वदेशे नमो सर्वपेशे नमो काल काले नमो सर्वदेशे नमो सर्वपेशे नमो

नमो सर्व भोगे नमो सर्व जीतं नमो सर्व पीतं नमो सर्व ज्ञानं नमो परम तानं नमो सर्व मंत्रं नमो सर्व जंत्रं नमो सर्व दृश्यं नमो सर्व कृसं नमो सर्व रंगे त्रिपंगी अनंगे नमो जीव जीवं नमो बीज बीजे अखिजे अपिजे समस्तं प्रसिजे कृपालं स्वरूपे को कर्मं प्रणासी सदा सर्वदा हृद सिद्धं निवासी चरपट छन्त्वै प्रसाद अमृत करमे अमृत धर्मे अखल जोगे अचल भोगे अचल राज अटल साजे अखल धर्मं अलख करमं सर्वं दाता सर्वं ज्ञाता सर्वं पाने सर्वं माने सर्वं प्राणं सर्वं तराणं सर्वं भूता सर्वं ज्योता सर्वं देवं।

0: गुरु वाय गुरु वाय गुरु वाय गुरु वाय गुरु वाय गुरु गुरु वाय गुरु वाय गुरु वाय।
1: You're listening to KRPI 1550 Radio, Ferndale, Washington.
2: 1550 KRPI Radio ते चल रहा है लाइव फ्रॉम गुरु नानक सिख गुरुद्वारा साहिब स्कॉट रोड सरी।
0: वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर